0: कुठल्या?
1: क्वीनची चुम्मी घेतली.
2: Storming into a million hats. 104.9 FM. Number one hit station.